अगाडि चाहिँ प्रोग्राम व्हाइट एश एन्ड दि स्किन ब्युटी सो तहाँ तै पुचाय भने भयो व्हाइट एश ब्युटी प्रोडक्ट एन्ड दि स्किन ब्युटी प्रोडक्ट जता हुन्छ तपाईँ सम्हाल कयो भया सोना थियो भया एन्ड डायल कयो भया 03157990595 अझ म अहाँका सवाल पुछु त तव्हां मूंखे ॿुधायो पिया त छा कॾहिं तव्हां ईअं कयो आहे त चोरी चुपके कंहिंजो प्रोडक्ट यूज़ कयो हुजे ऐं उहो प्रोडक्ट लॻाइण खां पोइ उन माण्हू खे ख़बर पइजी हुजे त तव्हां उन जो प्रोडक्ट इस्तेमालु कयो आहे चोरी पकड़ी वञे तव्हांजी करें तवासा थियो आ बुधायो मुखे 888 1 ते फेसबुक ते फेसबुक वाला मानू पोस्ट के लाइक शेयर कयो।

न बाबा माण्हुनि में जेको आहे न तव्हां अगरि कदुरु ॻोल्हियो पिया त माण्हू तव्हांजो कदुरु कंदा त तव्हां सफ़ा ग़लति आहियो. माण्हू तव्हांजो कदुरु कॾहिं बि न कंदा. तव्हां पंहिंजो कदुरु बसि पाण करणु स्टार्ट कयो.